0: ಯ ಸಂಗೀತ ಸಭಾ ವಿ ಬ್ರಿಂಗ್ ಯು ಎ ಸ್ಯಾಕ್ಸೋಫೋನ್ ರಿಸೈಟಲ್ ಬೈ ಶ್ರೀ ಅಸನಾಪುರಪು ಎರ್ರಯ್ಯ ಅಂಡ್ ಪಾಟಿ ಎಕಂಪನೀಡ್ ಆನ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಡೋಲು ಬೈ ಶ್ರೀ ವಿ ಎನ್ ಬಾಲಚಂದರ್. ಶ್ರೀ ಅಸನಾಪುರಪು ಎರ್ರಯ್ಯ ಇಸ್ ಎ ರಿನೌಂಡ್ ಸ್ಯಾಕ್ಸೋಫೋನ್ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ ಫ್ರಮ್ ಆಂಧ್ರಪ್ರದೇಶ್. ಹಿ ರಿಸೀವ್ಡ್ ಹಿಸ್ ಇನಿಷಿಯಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂಡರ್ ಶ್ರೀ ಜಿ ವೆಂಕಟರಮಣ. ಹಿ ಲೇಟರ್ ಅಂಡರ್ವೆಂಟ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅಂಡರ್ ಶ್ರೀ ಕಲ್ಲೂರಿ ಮಲ್ಲಯ್ಯ and earned recognition as an A-grade artist of Akashavani Kadapa. He has performed extensively across India at various cultural sabhas and temples and has been honored with prestigious position of Kanchi Kamakoti Asthana Vidwan.
1: Aaj ke karyakram mein Shri Asnapuram Yeraiya evam Mandali ke saath Dolu par Shri V.N. Balchandar Sangati denge. Shri V.N. Balchandar Andhra Pradesh ke prasiddh Dolu vadak hain. उन्होंने श्री एन लक्ष्मी नारायण तथा तिरुच्चरई टी जी मुथु कुमार स्वामी पिल्लई जैसे प्रतिष्ठित गुरुओं से प्रशिक्षण प्राप्त किया. वे आकाशवाणी के टॉप ग्रेड कलाकार हैं.
0: इन टुनाइट्स कंसर्ट श्री असनापुरपु यर्रय्या एंड पार्टी इज एकंपनीड ऑन स्पेशल डोलू बाय श्री वी एन बालचंदर. श्री वी एन बालचंदर इज अ रिनाउंड डोलू आर्टिस्ट फ्रॉम आंध्र प्रदेश. ही रिसीव्ड ट्रेनिंग अंडर डिस्टिंग्विश्ड गुरुस इंक्लूडिंग Sri N. Lakshmi Narayana and Tiruchirai T.G. Muthukumaraswamy Pillai. He is a top grade artist of Akashwani.
1: Sri Yeraiya apne saxophone vadan ki shuruaat kar rahe hain Ninnu Kori Yunannura se. Ye rachna T. Singarachari ki hai jo raag Vasant aur Adi Taal mein nibaddh hai.
0: Sri Yeraiya begins his saxophone recital with Ninnu Kori Yunannura, a composition of T. Singarachari in raag Vasanta set to Adi Taal.